Alhamdulillah, wassalatu wassalamu ala rasulillah. Namadaki e namatang algolmen ada kurmuga farwatirumga sobun madama qiyamad duhun algolmenna emme bodu kamiyabi libigen dane amal namada behigotun rasulullah sallallahu alaihi wasallam algolmenna bayan koddevani alaage amal tohge teren ena kuffawa kankamuge teren emme furtama qiyamad duhun hisabillewe hushi namada behigotunne ए नमादु के हिसाब और अंगलों वेज कम अवानमा ए नया कामयाब वे फलाहुली बिच्छे माने कि सुवरुगे गहुले रिकमगा ए ना वेगिं हिंगेच्छे ए नमादुं मुनीवे मधु वेज कम अवानमा नोत ए नमादु हिसाब करेवे इरुगा ए नमादु फुरिहम वेफानुआ कम अवानमा ए ना कि गेल्ले निवे हलाकु वेफावा मिहिके फरुल नमात कामेदुगा हिसाब करेवी ए नमातुगा उनिकम वेवा कम अवानमा दिन Allah subhanahu wa ta'ala wahi kurabhavai timan ilahuge alaage sunne namadu taka bala e namadu takun faru namadu toge minvaru hama kurash ehinduga enaage sunne namadu taka belevi e namadu takun enaage uniwafaba furihama kurewe kamavvanama ekan kurewe efada halatigga agunmen namaduga hisabu kurewe gen dairuga lobeti akhuna akhtunne faru fas namadu ege wagutuga adakuruma ekuga hama ehimme e namatoga unikamen uradane kamattaka algonmen e namatoga isfahuga kuruma sharu kurefawa rawatib sunnetaka adibis duha namada adi hama ehimme reganduge vituriya mifada alukanta kurumuga algonmen farwaatiriwan ebeje sunne namada ki algonmenge faru namaduga hunna unikan fubaddala de kamaka vuma ekuga hama ehme farul namadan algolmenna libigenda warabodo hivare kamuga vegenda enkamun algolmen farul namataka adi hama ea gulifawa sunnetan ada kurumuga farwaatir welawama hingawa wa akhiru da'wana alhamdulillah rabbil alamin assalamu alaikum wa rahmatullahi wa barakatuh